0: ॲडलेड वाणी।
1: नमस्कार, ॲडलेड मराठी मंडळ प्रस्तुत ॲडलेड वाणी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी डॉक्टर प्रीतम कानू आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आजचा कार्यक्रम खास आहे कारण का आज आपल्याबरोबर एक खास पाहुणे आलेले आहेत, कालिंदी चिरमुले, जे आपण ज्यांना प्रेमाने कालिंदी मावशी म्हणतो। कालिंदी मावशींना आपण सगळेच वेगवेगळ्या रूपात ओळखतो। आपण त्यांना योगा करताना पाहतो, त्यांना कधी आपण छान छान विणकाम करताना पाहतो, किंवा सतार वाजवताना पाहतो, किंवा गाणी म्हणताना पाहतो, किंवा काही एखादी कविता करताना पाहतो। म्हणजे आपण कालिंदी मावशींना खूप वेगवेगळ्या रूपात पाहिलेलं आहे। मी तर कालिंदी मावशींना बिझनेस वुमन म्हणूनसुद्धा पाहिलेलं आहे। पण आज आपण गप्पा मारणार आहोत कालिंदी मावशींशी, ते म्हणजे ॲडलेड मराठी मंडळाच्या अध्यक्षा म्हणून। तर कालिंदी मावशी, आपल्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत।
2: धन्यवाद प्रीतम।
1: आणि आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर गेली 5 वर्ष तुम्ही ॲडलेड मराठी मंडळाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही भूमिका गाजवत आहात आणि सगळ्यांना घेऊन एकत्र काम करण्याचा तुमचा स्वभाव आहे, आणि त्यामुळेच तुम्ही मंडळाचं ब्रीदवाक्य ठरवलेलं आहे की एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। आणि या 5 वर्षात मंडळाने खूप खूप वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत। तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो की या 5 वर्षाच्या कारकिर्दीतला कुठला क्षण किंवा कुठला प्रसंग किंवा कुठला कार्यक्रम तुम्हाला एकदम खास वाटतो की तुमच्या नेहमी आठवणीत राहील?
2: प्रीतम, तसं म्हटलं तर खरं म्हणजे मराठी मंडळाचे जे जे काय आम्ही कार्यक्रम केले, त्यानंतर जेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया येतात की कार्यक्रम खूप छान झाला, आवडला वगैरे, तर त्यातला तो प्रत्येक क्षण हाच म्हणजे आम्हाला एनकरेजमेंट देणारा आणि आवडणारा आहे।
1: तरी पण म्हणजे मला विशेष करून सांगावं असं वाटेल, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती पण असेल की म्हणजे आपण बरेच सिनेमे पाहिले मराठी मंडळाच्या थ्रू, आपण महाराष्ट्र डेचा कार्यक्रम पाहिला ज्याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत खूप लोकांनी कार्यक्रम केलं, पण तरी मला असं वाटतं की मेलबर्नहून महाराज म्हणून शिवाजी महाराजांचं जे नाटक इथं आलेलं, ते 180 कलाकारांना इथं आणायचं, सगळा कार्यक्रम सादर करायचं, म्हणजे खूप मोठी धुरा होती। आणि म्हणजे मला असं वाटतं की आत्तापर्यंत म्हणजे ह्या 20 वर्षातला तो म्हणजे एक वेगळा अनुभव होता ॲडलेडच्या ह्याच्यामध्ये। तर मला वाटते पुढं आपण अशाच गप्पा चालू ठेवूयात, पण इथं ऐकूया आपण एक सुंदरसं गाणं।

0: 5EBI 103.1 FM वर आपण ऐकत आहोत आपला आवडता कार्यक्रम ॲडलेड वाणी. आत्ता आपण एक सुंदर गाणं ऐकलं मिलिंद इंगळे यांच्या आवाजात आणि शब्द लिहिले होते सौमित्र यांनी. भारतात पाऊस पडल्यानंतर एकदम छान गारवा पसरतो, पण ॲडलेडमध्ये बहुतेक आत्ता तुम्हाला एकदम कडाक्याची थंडी वाजत असेल. ॲडलेडमधला पाऊस आणि इथली थंडी काही वेगळीच आहे. पण असू दे, आता आपण परत आपल्या गप्पांकडे वळूया आणि कालिंदी मावशींना विचारूया काही प्रश्न. तर कालिंदी मावशी, मराठी मंडळाचं कामकाज कसं चालतं त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का?
1: असं आहे की मराठी मंडळाची कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याप्रमाणे सगळे जे काय असतात रूल्स वगैरे बघून त्याप्रमाणे कामकाज करावं लागतं. म्हणजे जेव्हा कमिटी ठरते त्यावेळीसुद्धा इलेक्शन कशी व्हावी त्याच्यासाठी आधी नॉमिनेशन मागवायचे, जनरल मीटिंगची नोटीस किती दिवस आधी द्यायची, हे सगळं त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे लिहिलेलं आणि त्याप्रमाणेच सगळं कामकाज चालू राहतं. आता कमिटी नेमल्यानंतर प्रत्येकाला जबाबदारी एक एक दिलेली असते. 4-5 पोझिशन असतात, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ग्रँट ऑफिसर आणि ट्रेझरर आणि इतर कमिटी मेंबर्स असतात. तर साधारणपणे 10 ते 11 लोक एक कमिटीमध्ये असतात आणि ह्या सगळ्यांनी आपापली कामं ठरवून त्याप्रमाणे केली की तसं मंडळाचं कामकाज चालतं.
0: आत्ताच तुम्ही असं म्हटलं की मंडळाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे नवीन कमिटीचं सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही म्हणजे साधारण महिनाभर आधी नोटीस देता. आणि मला वाटते मी कालच मेसेज पाचला की येत्या 26 जुलैला यावर्षी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय ॲन्युअल जनरल मीटिंग आहे आणि तुम्ही यावेळी सगळ्या म्हणजे पोझिशनसाठी नॉमिनेशन मागवलेलं आहे. तर मग दरवर्षी सगळ्या पोझिशनसाठी नॉमिनेशन येतं का काही पोझिशन कंटिन्यू राहतात?
1: नाही, असं आहे की कमिटी एकदा झाली की त्यांचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो. हां, तेव्हा पुढच्या वर्षी पण मीटिंग होते, ॲन्युअल जनरल मीटिंग होते, पण त्याच्यामध्ये इलेक्शन नाही होत. तर 2 वर्षांनी इलेक्शन होते आणि त्याच्यासाठी महिनाभर आधी, तर तू म्हणतेस काल तू मेसेज पाहिला पण ईमेल आधीच गेलेली आहे.
0: ओके.
1: आणि आताचा कालचा जो मेसेज होता तो परत लोकांना आठवण करून देण्यासाठी, कारण बरेच लोक ईमेलही बघत नाहीत, फेसबुक व्हॉट्सअप पटकन बघतात, म्हणून आम्ही आधी ईमेलही पाठवतो आणि त्याच्यानंतरही पाठवतो.
0: पण मग यावेळी या 5 पोझिशनसाठी नॉमिनेशन तुम्ही मागवताय का त्यातल्या 1-2 पोझिशनसाठी?
1: नाही, नॉमिनेशन मागवताना सगळ्या पोझिशन्स ओपन हे ठेवतो. आमच्यापैकी जर कोणाला हे करायचं असेल तर ते स्वतःला ते नॉमिनेट करतील.
0: म्हणजे आत्ताच्या सगळ्या लोकांचा 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे?
1: हो, झालेला आहे. 2, काहींचा 4ही झालेला आहे.
0: ओके. आणि तुमचा 5?
1: माझा 5.
0: नाही, पण या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणजे खरंच मनापासून आभार, कारण का कुठलाही कार्यक्रम करायचा त्याच्यासाठी खूप मागं कष्ट घ्यायला लागतात.
1: खूप असतात.
0: मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की म्हणजे मंडळाची कमिटी तयार झाली, सगळे सभासद तयार झाले, तर मग त्याच्यानंतर किती वेळा म्हणजे मंडळाला भेटायला लागतं? किंवा एखाद्या माणसाला जर नॉमिनेट करायचं असेल किंवा कुणाला सहभागी व्हायचं असेल नवीन कमिटीमध्ये, तर तुम्ही त्यांना साधारण कल्पना देऊ शकता का की किती रिस्पॉन्सिबिलिटी असते, किती वेळ त्यांना द्यावा लागतो आपल्या कामापेक्षा जास्त मराठी मंडळाच्या कामासाठी?
1: बरोबर आहे. कमिटीमध्ये मेंबर म्हणून जर यायचं असेल तर ते कधी वर्षभरात केव्हाही तुम्ही येऊ शकता. कमिटी मेंबर्स येऊ शकतात आणि प्रत्येकाच्या कामाचं हे ठरलेलं आहे, ते पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत, त्याप्रमाणेच चालू असतं. आणि
0: मंडळाची दर महिन्याला मीटिंग होते का?
1: दर महिन्याला मीटिंग होते असं नाही. आणि आता काय झालं आहे की आता सगळ्यांना वेळ फार थोडा असतो, कामात असतात लोकं, त्यामुळे आम्ही बरेच वेळा आम्ही फोनवरतीच भेटतो.
0: म्हणजे ऑनलाईन मीटिंग?
1: ऑनलाईन मीटिंगच आमच्या होतात आणि मग ते दर महिन्याला होतात असं नाही. आता कार्यक्रम असला की त्यावेळेला मग थोड्या जास्त होतात
0: मीटिंग. हां.
1: आणि कार्यक्रम नसेल तर मग तेवढ्या कमी प्रमाणात होतात, पण असं काही ठरले नाही. आणि प्रत्यक्ष भेटण्यामध्ये पण एक हे असते, म्हणजे सगळे आम्ही दरवेळी म्हणतो की नाही नाही आपण प्रत्यक्ष भेटूनच आपण मीटिंग घ्यायला हवी, पण तसं नाही जमत. तर त्यामुळे बरेच वेळा आमच्या मीटिंग्स ऑनलाईन होतात आणि ते आता चांगल्या सोयी झालेल्या आहेत.
0: हो, म्हणजे आजकाल म्हणजे व्हॉट्सॲप किंवा ग्रुप कॉल याच्यामुळे खूपच सोयीचं झालेलं आहे आणि अंतर म्हणजे कमी होऊन काम पटकन करता येऊ शकतं. मला अजून एक विचारायचं होतं की वर्षभरात किती कार्यक्रम होतात मराठी मंडळाचे साधारण?
1: मराठी मंडळाचे आत्तापर्यंत म्हणजे रेग्युलरली जे झाले ते दोन कार्यक्रम तर मोठेच होतात, एक तर महाराष्ट्र डे आणि दुसरा दिवाळी. त्याच्याशिवाय आम्ही संक्रांतही केली होती, नंतर सिनेमा दाखवले होते, नंतर जाणता राजा म्हणून ते जे होतं नाटक ते पण आणलं होतं. असे कार्यक्रम झाले आणि सांगायला थोडंसं वाईट वाटतं की आम्ही दोन कार्यक्रम असे केलेले होते, ऑर्गनाईज केले होते सगळे, परंतु आम्हाला लोकांचा रिस्पॉन्सच आला नाही आणि त्यामुळे मग आम्हाला ते कॅन्सल करावे लागले. त्या ह्याच्यामध्ये मंडळाचं थोडंसं हॉलचं बुकिंग जास्त त्याचं नुकसान झालं, परंतु म्हणजे नवीन कल्पनेप्रमाणे आम्ही ते कार्यक्रम करायचे ठरवले की त्यानिमित्ताने वेगवेगळ्या गटातल्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांना एकत्र येता येईल, पण नाही, रिस्पॉन्स नाही आला. कदाचित वेळ नसेल बरोबर किंवा सीझन बरोबर नसेल, काही असेल, पुढच्या वर्षी करू.
0: पुढच्या वर्षी बरोबर आहे. मी तर काही काही वेळा आता म्हणते की पुढच्या वर्षी नाही जमलं, पुढच्या मी करू पण करू. तर इथेच ऐकूया आपण अजून एक पुढचं गाणं. तर ऐकूया पुढचं गाणं.

0: सोनू निगमच्या आवाजातल्या या सुंदर गाण्यानंतर आपण 5EBI 103.1 FM वरच्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा गप्पा मारूया कालिंदी चिरबुले यांच्याशी. तर कालिंदी मावशी, मगाशी आपला थोडासा एका अवघड वळणावर येत होतो म्हणून मी तुम्हाला काही थोडे अवघड प्रश्न विचारते आता. तर मला असं विचारायचं होतं की अध्यक्ष म्हणून काम करताना मराठी मंडळाचे तुम्हाला कुठल्या गोष्टी कठीण वाटल्या किंवा काय चॅलेंजेस होती तुमच्यासमोर?
1: खरं सांगू का, पहिला चॅलेंज म्हणजे की आम्हाला लोकांना एकत्र कसं आणायचं, हा पहिला चॅलेंज होता. त्यामुळे सगळ्यांना आवडतील असं काय आवडेल ह्या कार्यक्रमाचा आम्ही विचार करून त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम ठरवले. आणि मग बाकीच्या सगळ्या त्या तयारी तर असतातच, अवघड असतात. की
0: मला वाटलं सगळ्या मंडळातल्या लोकांनाच एकत्र सांभाळायचं अवघड आहे असं. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, परिस्थिती.
1: पण त्याने मी सांगते तुला की आमच्या कमिटीमध्ये आम्ही एक हे ठरवलं की एक तर यु नो वी हॅव टू रिस्पेक्ट इच अदर.
0: अगदी
1: बरोबर, त्यांच्या वेळाच्या हे आहेत, कामं आहेत. त्यामुळे कोणीही जर काही कोणाची अडचण असेल किंवा कोणी जर व्हेकेशनला गेलं तर आम्ही त्यांना हे करत नाही, मेसेज पाठवत नाही किंवा काही नाही करत. बाकीचे असतात ते आम्ही सांभाळून घेतो. आणि प्रत्येकालाच काय जेव्हा मदत हवी असेल, जे कोण त्याचं काम असेल, त्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळेजणं मदत करतो. त्यामुळे एकजुटीने काम करण्याने आणि एकमेकांचं हे सांभाळण्यामुळे आम्हाला कमिटीमध्ये तसा कधी प्रश्न आला नाही.
0: अरे वा, मस्तच.
1: ते सगळं आमचे काम आहे चांगले. थोडासा प्रश्न असाच येतो की आम्हाला मराठी समाजाकडनं तेवढासा आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही. म्हणजे आमची अपेक्षा असते की लोकांनी यावं, कार्यक्रम आहे. किंवा काही वेळा कार्यक्रम तिकीट असतं, काही वेळा कार्यक्रम फ्री असतात. तर जास्तीत जास्त लोकांनी यावं हा एक उद्देश मंडळाचा असतो. आणि मुख्य मंडळाचा उद्देश हाच आहे ना की एकमेकांना भेटावं, एकमेकांशी ओळखी करून घ्याव्यात. त्यानिमित्ताने बरेच फायदेही होत असतात लोकांचे. तर हा थोडासा आम्हाला जरा हे वाटतं.
0: म्हणजे आता त्याच धर्तीवरती मी अजून एक अवघड प्रश्न विचारते. म्हणजे म्हणजे काय म्हणतात, काही चॅलेंजेस म्हणजे मराठी शाळेला सुद्धा काही चॅलेंजेस आलेली आहेत. आपण मागं पण मराठी मंडळाने नेहमीच सपोर्ट केलेला आहे आणि असं कार्य सातत्याने करायचं म्हणजे कधीकधी अवघड असतं. पण काही वेळा लोक असं पण म्हणतात की अरे आपण इतकं भारत सोडून ऑस्ट्रेलियात आलो आणि तुम्ही इथे येऊन एवढं मराठी मराठी काय करता, मराठी मंडळाची गरज काय? तर तुम्हाला असं कुणी विचारलेलं का आणि त्याचं तुम्हाला काय उत्तर असेल तुमचं?
1: एक दोघं असं जर म्हणाले की काय आता गरज आहे मराठी मंडळाची, सगळं तर आम्हाला याच्यावरती ऑनलाईन वगैरे बघता येतं, मिळतं, ते आहे. त्याच्यामुळे आता ते वर्ल्ड इज क्लोज म्हणतात ना, सगळे जवळ आले, तसं ते झालं आहे. पण तरीसुद्धा माणसाला माणूस भेटल्याने आणि प्रत्यक्ष बोलण्याने, गप्पा मारण्याने की जे काय एक होतं ना, अडचणी सोडवल्या जातात किंवा तुम्हाला काही आनंदाचे दुःखाचे प्रसंग शेअर करता येतात. त्याच्यासाठी तरी एकत्र येणं हे जरूर आहे.
0: नाही, कम्युनिटी खूपच महत्त्वाची आहे. आणि म्हणजे मी बऱ्याच लोकांना असं सांगते की भारतात लोकांना इंग्लिश बोललं की वाटतं की आपण फार मॉडर्न झालो. पण ऑस्ट्रेलियात तसं नाही आहे. ऑस्ट्रेलियात सगळेच इंग्लिश बोलतात. उलट ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट, म्हणजे ऑस्ट्रेलिया एवढं मल्टीकल्चरल असल्यामुळं ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट एनकरेज करतं की तुमचं कल्चर जपा,
1: तुमचं
0: कल्चर वाढवा, तुमची भाषा जपा. म्हणजे त्याच्यामुळे आपला हा रेडिओचा कार्यक्रम असेल किंवा मराठी शाळेचा कार्यक्रम असेल किंवा मराठी मंडळाचा कार्यक्रम असेल, त्याला वेगवेगळ्या ग्रांट्स अवेलेबल आहेत, त्याला सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि हे आपण जर आपली संस्कृती आपण जपली नाही तर आपल्याला पुढच्या पिढीला काहीच देता येणार नाही. म्हणजे पुढच्या पिढीला नाही तर पुरणपोळी काय कळणार नाही, मोदक काय कळणार नाही, जर आपण त्यांना ते सांगितलं नाही तर. तेव्हा आपण जेव्हा परदेशात येतो तेव्हा आपल्याला खरं तर जास्त प्रयत्न करायला पाहिजे एकत्र यायला. आणि तुम्ही म्हणजे आपण असं म्हणत नाही की तुम्ही बाकीच्यांशी चांगलं वागू नका. म्हणजे तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना पण प्रेमाने वागवा, सगळ्या लोकांच्या चांगले मिसळून राहा. आणि मराठी मंडळाचा उद्देश वेगळं व्हायचा असा नाही आहे, उलट सगळ्यांच्या बरोबरीनेच काम करायचं आहे. पण तुम्ही मराठी मंडळाचे सभासद झालात तर त्याचा अजून हे करता येईल. तर मला ते पण अजून एक विचारायचं होतं की मराठी मंडळाच्या सभासद होण्याचा काय फायदा आहे?
1: मराठी मंडळाचं सभासद होण्याचं एक काय आहे कारण म्हणजे की आधी पहिली गोष्ट म्हणजे मराठी मंडळ हे कोणाचं आहे?
0: मराठी लोकांचं आहे.
1: सगळं मराठी लोकांचंच आहे. मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी भाग घेणं हे जरूर आहे, नाही का? तुम्ही कमिटीमध्ये या, काम करा किंवा व्हॉलेंटियर म्हणून काम करा. आणि काही नाही तरी प्रोग्रॅमला येणं हा सुद्धा एक तुमचा सहभागच आहे.
0: आणि सभासद व्हा, स्पॉन्सर व्हा.
1: स्पॉन्सर व्हा, ते तर आहेच. पण दुसरी गोष्ट अशी की या निमित्ताने आपल्या पुढच्या पिढीला थोडीफार आपल्या सणांची माहिती होते. त्यानिमित्ताने लोकं हौसे हौसेनी नटून थटून येतात, मुलांना माहिती सांगतात. त्यामुळे हे आपलं काम आहेच की आपली संस्कृती पुढे नेणं. दुसरं तू म्हणशील की ग्रँट्स आपल्याला गव्हर्नमेंटच्या मिळतात, ते येस, गव्हर्नमेंटच्या खूप आपल्याला ग्रँट्स मिळतात. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. आणि आणखीन एक मराठी मंडळाचं सभासद होण्याचं मुख्य एक कारण असं आहे की गव्हर्नमेंट इथे ग्रँट्स देतात. आता समजा आपण इथे बरेच मराठी लोकं आहोत, समजा आपल्यातल्या आता सिनियर लोकांना असं वाटलं की एक मराठी लोकांच्यासाठी सिनियर सेंटर काहीतरी असावं, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ग्रँट देतं. पण पहिलं ते काय विचारतील की तुम्ही किती लोक आहात इथे समाजामध्ये, तर ते आपण कसं सांगणार. त्यामुळे मराठी मंडळाचे सभासद जर असले 500-700 हजार तर आपण त्यांना सांगू शकतो की एवढे लोक आहेत, आणि त्यामुळे मग ग्रँट मिळणं हे सोपं जातं.
0: नाही, बरोबर आहे.
1: 50-100 लोकच आहेत म्हटलं तर ते काही म्हणणार नाही, देणार नाहीत ते. तर तोही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सभासद होणं हे एका तऱ्हेने तुम्ही हातभारच लावताय आपल्या समाजासाठी.
0: म्हणजे मला आता असं लक्षात आलं की सभासद होणं म्हणजे मी मराठी मंडळाच्या पहिल्या सुरुवातीच्या मीटिंगपासून उपस्थित आहे आणि मंडळाचे सभासद आहे. म्हणजे मला आठवते की 2007 जेव्हा पहिल्यांदा मीटिंग झालेली की इथं आता मंडळ करण्या एवढे लोक झालेले आहेत, आपण मराठी मंडळ सुरू करूया, तेव्हा पण मी होते आणि तेव्हाच्या मंडळात पण मी होते. आणि नंतर पण मी जेव्हा 2011 परत सुबोध मंडळाचा व्हाईस प्रेसिडेंट होता तेव्हा पण मी मृदगंध मासिकाचे संपादिका होते, त्यामुळे मी मराठी मंडळाशी खूप निगडीत आहे. तरी पण मला सगळ्या श्रोतृवर्गांना सांगायला आवडेल की मराठी मंडळाचं सभासद होण्यामुळं आपले मराठी लोकांचे नंबर्स किती आहेत ते कळतील, मराठी मंडळाचे काय कार्यक्रम आहेत, आगामी काही प्रोग्राम आहेत ते कळतील. त्याशिवाय कुणाला जर स्वतःचं काही दाखवायचं असेल, त्यांची कला किंवा कसला कुठला प्रोजेक्ट करायचा असेल, तर त्याचा पण मराठी मंडळाकडून त्यांना सपोर्ट मिळू शकेल. आणि एवढंच नाही तर मराठी मंडळाचे जे ऑलरेडी कार्यक्रम असतात त्यामध्ये मला वाटतंय सभासदांना थोडं डिस्काउंटेड तिकीट असतं, म्हणजे जी त्यांची काही नॉमिनल फी असते ती बहुतेक तेवढ्या ह्याच्यात परत येऊन जाते.
1: आणि तू म्हणालीस तसं की मंडळाचे सभासदांनी जर काही एखादा कार्यक्रम ठरवला तर त्यांना जो मुख्य प्रश्न असतो की जागेचा, तर तो हॉल तुम्ही भाड्याने घ्यायला गेलात की ते तुम्हाला विचारतात की तुमचा इन्शुरन्स आहे का. तर मंडळ याच्यासाठी सभासदांना नक्कीच मदत करतो. मंडळाच्या इन्शुरन्सच्या खाली तुम्हाला हॉल.
0: अगदी. म्हणजे मी हे अजून आवर्जून सांगू इच्छिते किंवा जेव्हा मराठी शाळा सुरुवात झालेली आणि जेव्हा आम्ही कम्युनिटी लँग्वेज स्कूलकडे गेलेलो की आम्हाला शाळा सुरू करायची आहे, तर त्यांनी आम्हाला हेच विचारलेलं इन्शुरन्स आहे का, आणि मराठी मंडळाने त्याचा इन्शुरन्सचा आम्हाला पाठिंबा दिलेला होता.
1: तर आता याच्यामध्ये जर तुमचा पर्सनल कार्यक्रम असेल तर मग मंडळाच्या नावाने हॉल आम्ही बुक करतो, पण मग ते बुकिंग चार्जेस ते तुम्ही द्यायला लागता.
0: हां, नाही, बरोबर आहे. म्हणजे ते पण आहेच, योग्यच आहे. तर इथं ऐकूया आपण आपलं पुढचं गाणं.
1: जरूर.

0: आता आपल्या गप्पांना पुढं आपण कंटिन्यू करूया. सो मला विचारायला आवडेल कालिनी मावशी, की तुमचं पुढं काय स्वप्न आहेत, किंवा पुढच्या कमिटीसाठी किंवा पुढच्या कार्यक्रमांबद्दल तुम्ही काय सांगाल, काय व्हिजन आहे तुमची?
1: आता मंडळाचे लगेचच येणारे कार्यक्रम म्हणजे ह्याच वीकेंडला आपण एक मराठी सिनेमा दाखवतो आणि त्यानंतर 26 तारखेला ॲन्युअल जनरल मीटिंग आहे. 2007 हे मंडळ सुरू झालं, त्याचे पहिले प्रेसिडेंट दिलीप चिरभुले होते. तेव्हापासनं आता पुढच्या वर्षी मंडळाच्याला 20 वर्ष होत आहेत.
0: 20 वर्ष पूर्ण होते.
1: तर त्या काळामध्ये आपलं हे मंडळ असंच चालू राहावं, नवीन कमिटीनी आता यावं पुढे आणि हे हा कार्यभाग पुढे चालू करावा, आणि लोकांना असं वाटतं की मी ही जबाबदारी घ्यावी की नाही, माझ्या हातनं होईल की नाही, पण तसं वाटण्याचं काही कारण नाही आहे. सगळ्यांनी मिळून काम केलं तर कुठलंहीच काम अवघड वाटत नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी जरूर याच्यामध्ये,
0: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या कमिटीनी एकजुटीनी खूप चांगलं काम केलेलं आहे गेली 5 वर्ष, आणि खूप चांगली पायाभरणी केलेली आहे गेल्या 20 वर्षामध्ये. आणि तुम्ही असं म्हटलात मगाशी मला बोलताना की टू गॉज आणि बऱ्याच ऑटोमेटेड प्रोसेस असल्यामुळं आणि ऑनलाईन मिटिंगमुळं जास्त वेळाचं काम नाही आहे, त्यामुळं खरं तर आता पुढच्या पिढीनी लीडरशिपचा रोल घेऊन अजून नवीन कल्पना आणि नवीन गोष्टी पुढे न्यायला पाहिजे.
1: या नवीन नवीन ॲप्समुळे आणखी नवीन नवीन IT ह्याच्यामुळे तर काम खूपच सोपं झालेलं आहे, त्यामुळे असं आता काही अगदी क्लेरिकल वर्क आणखी नाही जास्त असं पैशाचं हे ते वगैरे काही बघावं लागत नाही, काम खूपच कमी झालं आहे.
0: तर आपण सगळ्यांना आवाहन करूया की मराठी मंडळाचे सभासद बना, मराठी मंडळाच्या कार्यक्रमासाठी या, मराठी मंडळाच्या कमिटीमध्ये भाग घ्या आणि मराठी कार्यक्रम असेच उत्तरोत्तर वाढत जाऊ देत. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मराठी कार्यक्रम साजरे करते येऊयात. तर इथंच आता आपल्याला कार्यक्रमाची सांगता करायला लागणार आहे, कारण का वेळेची थोडी मर्यादा आहे. तर आपण आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊया. धन्यवाद कालिनी मावशी.
1: धन्यवाद.

आजचा कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद आणि कालिंदी मावशी खूप खूप धन्यवाद. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर आम्हाला कळवा आणि आपल्याला कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तरीही आम्हाला कळवा. नमस्कार, धन्यवाद, गुड नाईट, शुभरात्री.